देखा झुंड मी किन मिन को, रोवा कर कर याद सजन को। जा देखा झुंड मी किन मिन को,